संतोख थाप रखिया जिनसूत जे को बुझै होवै सच्यार तौलै उपर केता पार धरती होर परै होर तिस्ते पार तलै कवन जोर जी